अबैको अचेक नारुतो matur nuwun ugi kagem Kak Haji Jadul gendinge cepakne truk ah iya no